हम हिने साजागै दङ दङ हा सुवाय सुवाय जतनि का हमखौ हिने साजागै दङ अ खम कायना बागै चोंजा खताल एबा मल नाया जेसा तालो एबा जेसा मल खनो कायिमानो फियाबा अग्रहायन ताल एबा खबो अक्टोबर निसि नभेम्बर तालनि बिसिङो का हमखौ जरा हिने साजागै दङ मेटाल बखाबो अखम न केबो केबो काई मानमारे काहा मानु हिने साजागै दङ सूर्यमुखीनि बुजुलै काइना हिंके पुइला न कुसु हा कुथुक खे आलचुवाई मल सवै हानो सुवाय सुवाय खलाई मिलिप खलाई हानो मान हानै ओम हाके वाइब्रे वाइबा आलचुवाई हा सुवाय सुवाय खलाई जों लाइन खलाइनानै नांनाय एबाखैबा लुटि सानानै नांनाय लुटि सामानि याखौल' आरो बुजुलै कायखाइनायके बेलेखाइनो जाख'गोनै चिनि कानि कैसाओ चार सेरहाय अबहाय बुजुलै नांगौ हिनिबो साजागै दङ लाइन लाइन खे जेफ्रु कायो आफ्रु लाइन कायसाबाय ते कायसानि हाक्सालुंनानै नांनाय 50 सेन्टिमिटार एबा 50 सेन्टिमिटार अबहाय कायसा बुफांबाय ते कायसा बुफांनि चालमा उनानै नांनाय 25 सेन्टिमिटार एबा 25 सेन्टिमिटार बुजुलै काये कायनानि सिगां बुजुलैबो बिथि सुसावै हरो तुमुनो चमैना हारकाहिके बुजुलैयो यंसाया बुजुलै बुमु पेटथानि बेलायखेनो काहामुनाय हिनिबो साजागै दङ बुजुलैयो जिनि भिटाबेक्स 200 बिथि बाय चमै फुलै नाहारकाहिके जतनि चाकुगो हिने साजागै दङ सेरसा बुजुलैयो 3 ग्राम हाय भिटाबेक्स रेखेनो चुगो हिनिबो साजागै दङ बाहायके बिथिनो फुलनाय हिनके कायसा प्लास्टिकनि गामलाव नाहारै जों एबाखैबा ड्राम नाहारै अ बिथि फुलै हर चमै तनिनानै नांनाय दे साखाव खलबै देखाइनिके बुमुक बेरथानि चुबाव हिने साजागै दङ मानमारि काहा माना हिनके खेत हावबो बिथि मारिनाय हेक्टर कायसाव इउरिया रिना नांनाय 180 निसिमि 200 केजि हाय TSP बो मारिनाय MP बो दे जिपसाम रगबो मारिनाय हिनै साजागै दङ पाइथाग आलचुआइफ्रु इउरिया रिखाइयाके दे बो मानमारि काहाम हिनै साजागै दङ दे सिनि अ आलचुआइ मानि यागुल' एबाखैबा बुसिलै फप मानि यागुल' बो तेवैसे इउरिया रिखाइनगे बेलेखिनो चाखुगो हिने साजागै दङ आबुनि लगि नांखे हा तुमुं रानसाखा हिनके दैबो किसिसा खरावै मारिनाय पुइला दै रिमानि रिमानि बुसिलै कायनानि सिगां रिबायखाइनगे बुसिलै कायमानि यागुल' बुसिलै फप मानि यागुल' तालसानि यागुल' दै रिखाइनियाके साखुगो दे आबुनि यागुल' हायनोहाय अबहाय 50 डेज एबाखैबा तालसानि उल' तालनै काततै जराबो दे बैसा दै रिखाइनियाके मानमारि गाहाम मानै मानो हिनैबो साजागै दङ खेतौ तुमुनो जाब्रा रग आजायखाइनके आबुनो सायै मारिनाय दै तुमुनो बुसिलै किसिसा बुंसावै थांखाय आबुनोबो फुसावै गेसें खालायै मारिनाय जाब्रा आसाय जों केसें खालायदेखेंगे जाब्रा रो फुसावै तांगै सायरिखेंगे बुफांमाबो नबार नांसाखाहेंगे बुफांमा काहामुंगो ते बुबार काहामुखाहेंगे बुबार काहामो बुसुलैबो काहामुंगो ते जों उराम उराम न पमरिबै ब मारिनाय सूर्यमुखी बुफांगो जे बेराम नुजाग गोबां कखे अमंखा बलाय करम सामानि ते बुफां याफांमा सक्सामा बलाय करम सामा बेमार नुगजाखे रुभाल 50 लिटार कायसा दैयो सापुलै सालसि उल उलन स्प्रे खालायै रेखाइनगे चाखुनाय दे बुफांमा सक्सामा बेमार नुगजाखाइनगे प्रोवेक्स 200 बिथि रेखाइनगे अ बुफांमा सक्सामा हामै थांगो सूर्यमुखी बुफांग चिकन चिकन यं नुगजाखे बलाय खागै माग खिबिनाय दे आबुनो आबु बुफांमानि जे बलाय दंमानो जों उराबो खालायो अबहाय खालाय सायै खागै जों सक्साय खिबिगाहिनायगे